0: अरे वेड लागले या जनासी वेड लागले.
1: महाराज महाराज लोकांच्या तोंडावर बोलताय, लोकांना येड लागलं म्हणून.
2: असं काय बोलू नका महाराज, अशांना लोक दगडी मारत्याल.
0: तेवढंच बाकी राहिलंय.
1: असू दे, माझ्या महाराजांना सवय झालेली दिसती.
0: अरे वेड लागले या जनासी.

0: तांदळाचे बाहुले केले, पाट मांडून वर बसविले, वस्त्र अलंकारे गुंडाळले, म्हणाले ते नाव ठेविले.
1: महाराज हे बाकी खरंय बर का? अहो आता एक माणूस आला, त्यानं रस्त्यावरचा एक दगड उचलला, दगड उचलला त्याला चांगला धुतला पुसला आणि पाटावर मांडला, त्याला चांगला अगदी वस्त्र बिस्त्र म्हणजे कापड बिपड चांगली नवी कोरी गुंडाळली, शिंदूर बिंदूर थापला आणि त्याचं जे मनात आलं ते नाव ठेवलं बर का? काय नाव ठेवलं असं बर का महाराज? काळ्या झोंडीराम.
2: आता मला सांग, असा दगडात देव शोधण्या परीस माणसात देव शोधला तर पुण्य नायका मिळणार?
0: म्हणूनच म्हणतोय, येड लागले अरे येड.

0: बघा बघा बघा महाराज, घरात पाण्याचा थेंब नाही, पाच पाच मैलावरनं पाणी आणायला लागतंय. आणि यो बाबा देवावर बदा बदा बदा बदा अभिषेक करतोय. आव याची बायका पर दोन दोन दिवस उपाशी असत्यात, आणि यो देवाला ताजा निवेद करून आणतोय. आता याला काय भक्ती म्हणावी वय.
1: म्हणून म्हणतो, अरे येड लागले आजनाची वेळ.